मधुर शब्द विचारे, चंचल मत त्यागे पंच संहारे, अंतर साच सहज कर आवे, राजन जान परम गत पावे।

प्यारे अहंस रंग राती जियो गुर शब्द विचारे गुर शब्द विचारे हों मैं मारे इन बिद मिलो प्यारे साधन सुहागन सदा रंग राती साचे नाम प्यारे अपने गुर